0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: एमबीसी च्या घड्याला ते दुपारचे ठीक एक वाजले आहेत।
2: स्वर तरंग,
3: स्वर तरंग
1: रसिक श्रोत्यांना माझा सप्रेम नमस्कार। आज रविवार असून मे महिन्याची तिसरी तारीख रेडिओ मॉरिशसच्या प्रसारण केंद्राद्वारे प्रसारित करण्यात येत आहे आपला दैनिक स्वरतरंग कार्यक्रम। तेव्हा एका तासाच्या या संगीतमय वातावरणात तुमचे मनापासून स्वागत करताना मला अत्यंत हर्ष होत आहे। तेव्हा रसिक हो, तुमची आमची प्रेमळ साथ असणार आहे 2 वाजेपर्यंत। तर चला प्रस्तावने विलंब न लावता त्वरित आरंभ करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम। यापुढे मधुर गाण्याने नाते हे कोण ते कोणास कळले कधी, अवश्य तुमचे आमचे नाते प्रेमाचे आहे स्नेहाचे आहे। तर चला क्षणाचाही विलंब न लावता त्वरित ऐकूया हे मधुर गीत।

या मधुर गाण्याच्या आस्वाद तुम्ही अवश्य घेतलात. संगीतप्रेमी श्रोत्यानो, यातील मात्र संशय नाही. तर चला, ती सध्या काय करते चित्रपटातून घेतलेले हे मधुर गीत ऐकूया. जरा जरा टिपोर चांदणे, जरा जरा हसून बोलणे, खास तुमच्या मनोरंजनासाठी या दुपारी रेडिओ मॉरिशस या प्रसारण केंद्राद्वारे.

ऋषिक हो आम्ही सर्व महाराष्ट्र दिन व शिवाजी उत्सव मोठ्या उत्साहाने जल्लोषाने साजरा केला तेव्हा याच्या संदर्भात चला ऐकूया हे पुढील गीत तुमच्या पसंतीचे असेल आणि हे गीत सर्व बंधू भगिनींना समर्पित करण्यात येत आहे. मी शिवाजी राजे भोसले बोलतोय. आशा आहे हे गीत तुम्हाला नक्कीच आवडेल. अजूनही काही संस्थात हा सोहळा साजरा करण्यात येत आहे तर विशेष त्यांच्यासाठी आम्ही हे पुढील देशभक्ती गीत

0: ही पुढील गीत सर्व मराठी बांधवांना समर्पित करण्यात येत आहे. नवनाथ
1: जची तलवार रे भवानी होता वीर तो शिवाजी जगत गाजा वाजा शिवराय.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: रसिक हो चालू करी ताहूत आपला स्वर तरंग कार्यक्रम या पुढील भाव गीताने केवल बालांच व उज्ज्वल बालकर या दोघांच्या सुमधुर आवाजात

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग कार्यक्रमात परत एकदा मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. रेडिओ मॉरिशस या प्रसारण केंद्राद्वारे रसिकहो जगाच्या पाठीवरील बऱ्याच देशांत मराठी माणसे वास्तव करून राहत आहेत. भाषा आनंदाची गोष्ट ही की प्रत्येक लोक आपली भाषा व संस्कृती कायम राखून आपली परंपरा जपून ठेवली आहेत. आपल्या देशात जरी अनेक जातीचे लोक असले तरी सर्वांनी आपली भाषा व संस्कृती आत्मसन्मानाने कायम राखली आहेत. तर चला मी मराठी हे अप्रतिम ऐकूया सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती व समूहाच्या आवाजात.

मी मराठी हे देशभक्तीपर गीत तुम्हाला नक्कीच आवडले असेल रसिक श्रोत्यांनो. या त्यातील मात्र संशय नाही. तर तुम्ही हा मराठी बाणा अवश्य कायम ठेवा ही सदिच्छा. तर याच भावनेने चालू करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम रेडिओ मॉरिशसवरून. मराठी पोरी अमित राज वैशाली सिद्धार्थ रिंकू समूहाच्या आवाजात ऐकूया हे पुढील गीत.

आजचा तुमचा रविवार आनंदाने जावो अशी माझी हार्दिक मनोकामना आहे. तर चला झगा मगा हे अप्रतिम मधुर गीत ऐकूया अवधूत गुप्ते

एमबीसीच्या घड्याळात दुपारचे पावणे दोन वाजले आहेत. चालू करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम. या लोकप्रिय कोळी गाण्याने गायक कलाकार आहेत हेमंत कुमार, सरसंबंधी लता मंगेशकर.

या गाण्याचा आस्वाद तुम्ही अवश्य घेतलात. संगीतप्रेमी श्रोत्यानो, अशी आशा आहे. तर पाहता पाहता स्वरतरंग कार्यक्रमाचा शेवटपर्यंत आम्ही पोचलो आहोत. तेव्हा या कार्यक्रमाची सांगता आम्ही या ठसकीदार लावणीने करीत आहोत, नतरंग चित्रपटातून घेतलेले. तर याचा पुरेपूर आस्वाद घ्या आणि आम्हाला इथे जनमती द्या. शुभ दिन व नमस्कार.